भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीमद दासबोध पाहतो आहोत दशक पहिला समास पाचवा संत स्तवन नाम समास वस्तुशी वर्णिले न वचे तेची स्वरूप संतांचे ज्या वस्तूचं वर्णन करता येत नाही असं आपण म्हणतो तेच संतांचं स्वरूप असतं आणि त्यामुळे संतांच्या स्वरूपाचंही वर्णन आपल्याला करता येत नाही. काही चमत्कार संतांच्या जीवनात झालेले दिसतात. संत चमत्कार करत नाही, चमत्कार होत असतात. खरा चमत्कार हा असतो की संतांच्या संगतीत जाऊन व्यक्ती पालटून जाते. कैच्या कैरीचं जसा आंबा व्हावा तसं जर एखादी व्यक्ती त्यांच्या सान्निध्यात राहिली तर त्याचा देह मनबुद्धी संपूर्ण पालटून जाते आणि अतिशय एक आदर्श जीवन त्याचं निर्माण होतं की बाकीच्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि त्याच्या सान्निध्यात आनंदाची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून समर्थ संतांचं हे कार्य हेच सांगितलेलं आहे की प्रेम भक्तिभाव वाढवणं, नाम वाढवणं आणि अनेक दरिद्री जीव नृपती केले असं त्यांनी म्हटलंय. ते ज्या आनंदात बोधात असतात त्याचं वर्णन करणं अवघड आहे, तरी देखील समर्थांनी आता पुढच्या ज्या ओव्यामध्ये संतांचं वर्णन केलंय. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. आनंद पाहिजे संतांकडे बघा, सुख पाहिजे, समाधान पाहिजे संतांच्याकडे बघा. कारण संत स्वरूप मुळातच ते झालेले असतात आणि स्वरूप हे आनंद रूप असल्यामुळे संतांचं रूप हे आनंद रूप आहे. म्हणून असे संत आधी भेटत नाही आणि भेटले तरी सोडू नयेत. जर कुणी सोडले तर त्याच्यासारखा दुर्दैव कुणी नाही. म्हणून संतांचं वर्णन ज्ञानेश्वरांनी देखील केलंय. ते चालते ज्ञानाचे बिंब, ते आनंदाचे अनुकार, चंद्रमेजे अलांछन, अशा अनेक प्रकाराने संतांनी संतांचं वर्णन केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. जगात सगळ्या गोष्टी मिळतात पण आनंद मिळत नाही, तो आनंद मिळवून देण्याचं काम संत करत असतात. कारण ते स्वयं आनंद रूप असतात. नचिकेताने यमराजाला जेव्हा म्हटलं तेव्हा यमराजाने अनेक आमिष दाखवली पण नचिकेता म्हणाला मला हे काही नको, मला आत्मज्ञानच पाहिजे. त्याला जसं लक्षात आलं की तेच पाहिजे आणि तेच मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे तर संतांना शरण जायला पाहिजे. जी वस्तू दिसत नाही मनाला भासत नाही, जे वस्तू दृष्टीस दिसेना मनासही भासेना संगत्यागे वीण येना अनुभवासी. आणि अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी आसीच भासे यरा गथा गोवी. अतिशय महत्वाच्या ओव्या आहेत त्या. काय म्हणतात, जी वस्तू दिसत नाही भासत नाही ती जर अनुभवायची असेल तर संगत्याग झाला पाहिजे. आणि संगत्याग ह्याचा अर्थ देह संघाचा त्याग. मी देहच नाही ह्या बोधावर येणं, देहाची आसक्ती सोडणं. देह टाकायचा नाहीये, देह असायचा आहे पण देहाची आसक्ती सोडायची आहे. आणि वस्तू म्हणजे परमात्मा ब्रह्म आत्मा जो आहे तोच मी ह्या बोधावर यायचा आहे. आणि अनुभव जर पाहिजे असेल तर संगत्याग पाहिजे आणि आपणच अनुभव रूप असं व्हायला पाहिजे. मी कुणीतरी आहे आणि मी त्याचा अनुभव घेतो आहे असं द्वैतात हे संभवत नाही. मीच तो आहे, वस्तू एक आपण एक असे दोन नाही आहे, तर मीच एक आहे. गोळी गुळ आणि गोडी, अग्नी आणि उष्णता दोन असत नाही. हे जसं एकच आहे तसं ते स्वरूप आणि मी एकच आहे या बोधावर यायचं आहे. हे होण्यासाठी आत्मनिवेदना उपरी चरवणापासून आत्मनिवेदन भक्तीपर्यंत नवी भक्ती आपण जर करत गेलो तर आत्मनिवेदनाच्या ठिकाणी याचा अनुभव येतो. त्याच्यानंतर पुन्हा संतांचं वर्णन करताना म्हणतात संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. विश्रांती अनेकांना विश्रांती देते पण सर्वांना विश्रांती देऊन ती देखील थकते, तेव्हा ती ज्या ठिकाणी विश्रांतीला जाते ते हे संत आहेत म्हणतात. संत तृप्तीची निजतृप्ती, सामान्य मनुष्य सदाच अतृप्त असतो, कितीही त्याला मिळालं तरी अतृप्त असतो. तृप्ती ही आपण मिळवायची असते, आत आहे तृप्तीचा भाव. पण ही तृप्ती मला आहे ह्याची देखील जाणीव संपून तृप्तीची सहज अवस्था होणं याला निजतृप्ती असं म्हटलंय. तृप्तीची निजतृप्ती म्हणजे तृप्तीची जाणीव नेणीवर रहित अवस्था. म्हणून संत तृप्त तर असतातच पण मी तृप्त आहे हाही बोध सोडून त्याच्या पलीकडे जाऊन ते असतात. म्हणून तृप्तीची निजतृप्ती म्हटलंय. आणि ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. आपण भक्ती करत असतो पण त्याची फलश्रुती संसारिक मागत असतो. खरी भक्तीची फलश्रुती आहे ती संतांच्या ठिकाणी जाणं, संतांची कृपा प्राप्त होणं. अशी जर का ती फलश्रुती झाली तर खऱ्या अर्थाने भक्ती होती आहे असं आपल्याला म्हणता येईल.
संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नात्री पुण्याची पवित्र पुण्यभूमी. पुण्य धर्म कुठे पिकत? संतांच्या ठिकाणी. आपल्या ठिकाणी काय पिकत? पाप. कारण आपण जे जे काही कर्म करत असतो त्या कर्मामध्ये भगवंतच नसतो, आणि भगवंताखेरीज जे जे कर्म आहे ते पाप आहे असं संत म्हणतात. भगवंताचं विस्मरण हेच मुळात पाप आहे, आणि संतांच्या ठिकाणी भगवंतच असल्यामुळे धर्म आणि पुण्य त्यांच्या ठिकाणी पिकत असतं. संत स्वरूपाचे सत्पात्र, स्वरूप पाप पात्र करून देण्याचं, प्रत्येकाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते संत असल्यामुळे स्वरूपाचे सत्पात्र असं त्यांना म्हटलंय. धर्माचे धर्मक्षेत्रही तेच आहे. संत समाधीचे मंदिर. समाधी म्हणजे समाधान. मंदिरातच समाधान प्राप्त होतं. पण हे समाधान आपल्याला केव्हा मिळतं? देहातीत झाल्यावर समाधान मिळतं. जोपर्यंत देहभावावर आहे तोवर समाधान नाही आहे. म्हणून संत देहाच्या पलीकडे असतात, साहजिकच समाधानी असतात. संत विवेकाचे भांडार. मूर्तिमंत विवेक जर बघायचा असेल तर संतांच्या ठिकाणी. कोणतीही अविवेकाची गोष्ट संतांच्या हातून घडत नाही, कारण तिथं स्वार्थाचा लवलेशच नसतो. जे आहे ते इतरांच्या कल्याणाचंच असतं. संत विवेकाचे भांडार. नातरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे. कन्या जशी विश्रांतीसाठी माहेराला येते तसं संत हे माहेर आहे. श्रांत जीवाला ज्या मुक्ती पाहिजे असतात त्याच्यामध्ये ही सायुज्य मुक्ती आहे. आणि निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायुज्यता. त्या अनन्य निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य होणं ही सायुज्यता मुक्ती आहे. जीवशिवाची गाठ तिथं पडत असते आणि जीवाला विश्रांती मिळत असते. म्हणून संत हे माहेर आहेत असं म्हटलंय. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप. संतांनी सत्याचा निश्चय केलेला असतो. एक परमात्माच सत्य आहे आणि बाकी सगळं असत्य आहे असा त्यांचा पक्का भाव असतो, तो अनुभव असतो. त्यामुळे सत्याचा निश्चय केलेले असे ते संत असतात. संत सार्थकाचा जयो. संतांच्या ठिकाणी जर जाता आलं तर जीवनाचं सार्थक घडतं. त्यामुळे सार्थक करून देणारे ते संत असतात. आणि संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप. जी काही आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे ती संतांचा, म्हणजे त्याला वेळ लागत नाही. अमुक वाजता अमुक वेळेला अशी वेळ ठरलेली नसते. ज्या वेळेला संतांची कृपा होईल त्याच वेळेला तो साधक सिद्धरूप प्राप्त करून घेऊ शकतो. संत हे समजून घेणं कठीण आहे. त्याचं कारण संत हे सूक्ष्म आत्मतत्वाशी एकरूप झालेले असतात. त्या आत्मतत्वाचा स्वरूपाचा आपल्याला बोध नसतो, त्यामुळे संत कळत नाही. आणि म्हणून हे संतांचं वर्णन जरी ऐकलं तरी आपल्याला ते फारसं लक्षात येत नाही, किंबहुना त्याचं आकलन होत नाही. पण साधना करायला लागलो की लक्षात येईल. मोक्ष श्रेया अलंकृत आईस हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. संत हे कसे असतात? मोक्षश्रीनं अलंकृत झालेले असतात. शब्द छान आहे, अलंकृत झालेले असतात. मग ते काय करतात असं ते विचारात, असंख्य दरिद्री जीव जेव्हा त्यांच्याकडे जातात त्यांना आनंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट बनवण्याचं सामर्थ्य या संतांच्या मध्ये असतात. म्हणून त्यांनी अनेक दरिद्री जीवांना नृपती केलेल्या आहे असं म्हणतात. बाकीच्या गोष्टीला नाश आहे, परंतु मोक्ष प्राप्त झाल्यानंतर त्याला कधीही नाश नाही अशी नाश न होणारी संपत्ती संत देत असतात. म्हणून त्यांचं मोठेपण आहे. ते कसे आहे? जे समर्थपणे उदार, ते उदारही आहेत आणि द्यायला काहीही द्यायला समर्थही आहेत. म्हणून ते समर्थपणे उदार आणि अत्यंत दानशूर आहेत. सर्वस्व देण्याची त्यांची तयारी असते. संत कुठल्याही कृतीनं काही घेत नसतात तर सर्वस्व देत असतात. याचा अनुभव साधनेने कळतो, तोपर्यंत लक्षात येत नाही. तयांचे नी हा ज्ञान विचार दिदला न वचे. असे जे संत आहेत ते आपल्याला जर काही देत असेल तर ज्ञानाचा विचार देतात, की जो ज्ञानाचा विचार कधीही जाणारा नाही, पुसट होणारा नाही, त्याला नाश नाही. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत, पुढे होतील, अनेक चक्रवर्ती सम्राट होऊन जातील, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. ते तुम्हाला आणि काही काही गोष्टी देतील, पण सायुज्य मुक्ती ही जी देण्याचं काम आहे हे संत करू शकतात. इतर कोणाची ती ताकद नाही. जे त्रैलोक्य नाही दान ते करीती संत सज्जन. त्रैलोक्यात जे दान कधी कुणी करू शकत नाही, देव देखील करू शकत नाही, ते संत करतात. तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. त्यांचं मोठेपण काय सांगणार. जास्तीत जास्त प्रयत्न समर्थांनी केलाय, ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय, तरी शेवटी त्यांनी देखील हात टेकलेले आहेत. आणि पुढे ते म्हणतात, स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवीजे माथा हेची भले. आम्ही वर्णन करू शकत नाही, त्यांच्या चरणी माथा टेकावा हेच खरं आहे.
म्हणजे त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीशी नाकळे तेच. वेदश्रुतीला आकलन नाही, त्रैलोक्यापेक्षा वेगळं अशी जी वस्तू आहे किंवा जे परब्रह्म आहे ते ज्यांच्यामुळे प्राप्त होतं. ऐशी संतांची महिमा बोलिली तिथुकी उणी उपमा, जयाचे मुख्य परमात्मा प्रगट होय. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णू

0: पुराण विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तिसुधावरून ऐका रोज दुपारी 4 वाजता.
1: श्रोते हो, समूह स्वरातली संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत श्री विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.
2: एक खोचक प्रश्न नेहमी विचारला जातो, इतका जो ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता तर राम राज्याभिषेकाच्या वेळचं इतकं कसं ज्योतिष चुकलं? ज्या मुहूर्तावर तो राज्यावर बसायचा त्या मुहूर्तावर तो वनवासात गेला. मग चुकेल तर आसपास तरी चुकेल, पूर्ण विरुद्ध चुकलं. मग आता वसिष्ठांना ज्योतिष येत होतं असा कसा विश्वास ठेवायचा? मुहूर्त कुणी काढला? म्हणून वाल्मिकींनी सुद्धा गर्भित सूचना दिली आहे. त्या ग्रंथाचं नावच आहे रामाची रावणावर असलेली स्वारी, रामाने केलेलं अयन, रामायण. आणि या घरातल्या परिस्थितीचा वापर करून गुप्तपणे रामचंद्रांना घराबाहेर काढणं हा सर्व ऋषींचा अतिशय गुप्तपणे शिजलेला कट आहे. एवढ्याच साठी रामायणात राम जिथे जिथे जातात तिथले सगळे ऋषी असंच त्यांना म्हणतात, तू येणार हे आम्हाला माहीतच होतं. ह्यांना कुठनं माहीत होतं? ऋषींना नाही. ते हनुमान लंकेत गेले, ती लंका राक्षसी भेटली, ती सुद्धा म्हटली तुम्ही येणार मला माहीत होतं. कुठपर्यंत नेटवर्क आहे? हे सगळे केव्हा येणार, कुठे येणार, कधी येणार, कसे येणार सगळं एकमेकांना माहिती आहे, सगळं करून ठेवलं आहे. फक्त पूर्वी हे ऋषी लोक जाहिरात करत नव्हते, आम्ही केलाय वगैरे, लक्ष द्या तुम्ही असं. ते आपसुक लोकांना कळायचं, काय कळायचं ते? कैकेयी, वसिष्ठ, विश्वामित्र या सगळ्यांनी मिळून ज्या मुहूर्तावर बाहेर पडल्यानंतर रामचंद्र नक्की यशस्वीच होईल हाच मुहूर्त काढला होता राज्याभिषेक या नावाखाली. कारण त्यावेळेला काय तो कैकेयीनं हट्ट धरला, रामचंद्रांना ते राज्य त्याग करून निघावं लागलं. सगळे नको म्हणत होते, वसिष्ठ आणि विश्वामित्र रामायणात सारखे म्हणतायत राजाला, तर काय करणार आता? वेळ आता जाऊ देते त्याला. मग अरे शा, बाकी सगळे 50 वेळा सांगतायत नको जाऊ नको जाऊ, आता काय आहे? शेवटी काय आहे? दशरथाने दिलेला शब्द महत्वाचा आहे. तर नाही, ते रामाने जाणं आवश्यकच आहे, गरजेचंच आहे. रामा तू बरोबर आहेस रे. हे 50 वेळा ते ऋषी त्याला बाकी सगळ्यांचा आग्रह डावलून ऋषींचा शब्द राम टाळणार नाही. एखाद्या वेळी याचा मोह पडेल, भरत म्हणतो त्यावेळेला सुद्धा मुद्दाम भरताबरोबर वसिष्ठ आलेत, गडबड नको व्हायला. सांगताना असं आलेत की समजा आले तर मग राज्याभिषेक वगैरे करायचा असेल तर सगळ्या तयारीला मी पाहिजेच ना तिथे. पण तिथे येऊन बोललेत दुसरंच. भरत म्हणतो अरे रामा चल परत, वसिष्ठ असंच नाही चालणार रे भरता, की रामाना काही मोठं कार्य आहे म्हणून त्यांना इथे थांबणं आवश्यक आहे. सातत्याने रामकार्याचा आग्रह या सगळ्या ऋषींनी न बोलता केला आहे, त्यामुळे असा तो ज्योतिषाबद्दलचा वादविवाद करत बसण्यात काही अर्थ नाही. ज्या मुहूर्तावर उत्तम ते केलं होतं तो मुहूर्त साधला गेला, रावणाचा पूर्ण वध आणि निपात करून रामचंद्र सुखरूप परतले. भूगोलाचं वर्णन करताना पराशराने आपल्या या विश्वामध्ये 7 तऱ्हेचे सागर आहेत असं म्हटलंय. आम्हाला 5 महासमुद्र माहिती आहेत, पॅसिफिक, अटलांटिक वगैरे वगैरे वगैरे. आमचा तो सिंधू समुद्र इकडं आहे, हिंदू समुद्र आहे, ज्या समुद्रावर अरबी लोकांनी चाचेगिरी केली.

मनुष्याला सुद्धा आपल्या बालपणाचा किती आनंद असतो. वेळ जायला पाहिजे म्हटलं की लहानपणचे फोटो बघत बसले तरी बरं वाटतं. बघा काय किती छान दिसते आपण. त्याच्यानंतर तुपाचा किंवा त्या तेलाचा समुद्र जो सांगितलाय, त्या तूप किंवा तेलाला आपल्याकडे स्नेह असं म्हणतात. तुमच्या आमच्या मध्ये असलेला स्नेह, आणि स्नेह ज्यांच्यामध्ये आहे ते आपले स्नेही, नुसतं म्हणण्यापुरते नाही, खरा स्नेह जिथे असेल. म्हणून शरीरामध्ये हाडांचा कटकुट कुटकुट आवाज होऊ लागला, आवाज होऊ लागला की डॉक्टर म्हणतात स्नेह कमी पडतो आहे. मग तो अंगात असो नाही तर घरात असो, आवाज फार होऊ लागला, स्नेह कमी पडतो आहे, स्नेह कमी पडतो. गाडीमध्ये आवाज फार होऊ लागला, लुब्रिकेशन कमी पडतंय, स्नेह कमी पडतोय, ग्रीस काहीतरी कमी पडत आहे. एकमेकांना एकमेकांचा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक असलेलं इंधन तो स्नेह. कोणीच मनुष्य कोणासारखा नसतो, प्रत्येकजण वेगळाच असतो, पण प्रत्येकाचा एकमेकांना वेगळेपणाचा त्रास न होऊ देणारं काही जगात रसायन असेल तर ते स्नेह आहे. स्नेहामुळे आपल्याला एकमेकांच्या वेगळेपणाचा त्रास होत नाही. हा सर्वांच्या हृदयात असणारा स्नेह हा तुपाचा त्या तेलाचा समुद्र आहे. मदिरेचा आहेस तो तर काय सर्वत्र डोळ्याला सुद्धा दिसतोय इतका आहे. दुष्काळाचे दिवस आले म्हणजे पाणी महाग होतं, दारू नव्हे, पाण्याच्या बाटल्या एक वेळ कमी पडतील, दारूच्या कमी पडल्या का. पण मुळामध्ये मदिरा या शब्दामध्ये जो त्याच्यामधला धुंद होण्याचा प्रकार आहे, गुंगी होण्याचा प्रकार आहे. तुमची आमची एखाद्या वेळेला चांगल्या गोष्टीतली सुद्धा धुंदता हा मदिरेचा एक मोठा समुद्र आहे. त्याच्यानंतर समुद्र जो सांगितलाय इक्षुरस किंवा आपण म्हटलो मधाचा, तो तुमच्या आमच्यातला गोडवा. म्हणले बुवा स्नेह चालला होता ना, स्नेह वेगळा, स्नेह म्हणजे ओलावा, मध म्हणजे गोडवा, दोन गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत ना. एकमेकांच्या बद्दल ओलावा असणं वेगळं आणि एकमेकांच्या बद्दल गोडवा असणं वेगळं, थोड्या छटा वेगवेगळ्या आहेत. बुवा जेवायला काय काय आवडतं, अमुक आवडतं, अमुक आवडतं, अमुक आवडतं, अमुक आवडतं, मरमर मरमर करून सगळे पदार्थ तयार केलं, हा स्नेह ओलावा. आणि समजा समोर ताट ठेवताना म्हटलं गेला आता, ओलावा आहे गोडवा नाही, गेला आता. मेलं मरायचं मरायचं मरायचं करायचं ना, ह्यानं उगाच फुकटचं खायला घालायचं. आहो असं का करता, जसा गोडवा पाहिजे जसा ओलावाही पाहिजे, मग ओलावा पाहिजे तसा गोडवाही पाहिजे. गोड चेहऱ्याने दिलेला काढा सुद्धा हसत पिता येतो, कडू चेहऱ्याने दिलेला चहा सुद्धा. काय चहा वगैरे दिला पाहिजे, पण तो म्हणजे अगदी उपकार केल्यासारखा, टळक्यावर आपटल्यासारखा तो समजा आणून दिला, तर त्यात काळजी आहे, ओलावा आहे, गोडवा नाही. आयुष्य आणखीन सुंदर करायचं असेल तो गोडवा पाहिजे एकमेकांच्या जीवनामध्ये, तो गोडवा आहे. गोड्या पाण्याचाही समुद्र आहे, गोड्याही पाण्याचा समुद्र आहे. आणि शेवटचा समुद्र जो आहे खाऱ्या

0: पाण्याचा। हे बाकी पाच समुद्र जे तुम्हाला दिसतायत ते सगळेच खऱ्या पाण्याचे आहेत खरं म्हणाल तर, पण ते जगाच्या पाठीवर आहेत। आपण जगात आहेत याच्याबद्दलचा चर्चा भाग करत होतो। मग जगात असलेला खरा समुद्र प्रेमानी आनंदानी किंवा पश्चात्तापानी तुमच्या आमच्या नेत्रामध्ये असणारे अश्रू हा खऱ्या पाण्याचा समुद्र आहे। तुमच्या आमच्या मनातल्या खऱ्या प्रेमभावामुळेच त्यातला खारेपणा खरा नष्ट होतो, ते गोडच तयार होतं पाणी। आणि त्या खऱ्या गोड पाण्यामध्ये शेष शयन करतात भगवान विष्णू। सात समुद्राचं वर्णन, त्याच्याबरोबर सात पाताळांचं वर्णन केलं आहे, पाताळ लोकाचं वर्णन केलं आहे, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सूर्यमंडळ ज्योतिषचक्र याचंही वर्णन केलं आहे। मात्र ही सगळी बुद्धी ज्ञान मिळण्याच्या दृष्टीनं या भूगोलाचं वर्णन करताना अनेक नद्यांचं वर्णन केलं आहे। विष्णुपुराणात आणखीन ही महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्याची वर्णन आहेत आणि भारत या देशाचा विस्तार त्याच्यात त्याने दिला आहे। दक्षिण समुद्राच्या उत्तरेकडे जो असतो आणि हिमालयाच्या दक्षिणेकडे जो असतो, दक्षिण समुद्राच्या उत्तरेला असतो आणि हिमालयाच्या दक्षिणेला असतो, त्या अवघ्या प्रांताला भारतवर्ष असं म्हणतात। भारत असाचा असा शब्द प्रयोग पुराणात आलाय। सांगण्याचं कारण असं की आपल्या देशाला बरीच नावं आहेत, दोन तीन तर आहेतच, इतर नावं ठेवण्यातली नावं वेगळी, पण त्यातली दोन महत्वाची म्हणजे भारत आणि आणखीन पूर्वापार नाव असलेलं म्हणजे हिंदुस्थान। स्थान हा शब्द संस्कृतोद्भव असल्यामुळे हिंदुस्थान शब्दाचा पहिला जन्म सिंधुस्थान असा, सचा ह होणं हे आपल्या भाषेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शब्दात होत असतं, म्हणून हिंदीमध्ये हप्ता, हप्ता म्हणजे पैसे घेण्याचा नव्हे, सात दिवसाचा, मैं अगले हफ्ते मी आ जाऊंगा आपके आपके यहाँ, मैं पुढल्या आठवड्यात, सात दिवसाचा हफ्ता, मैं अगले हफ्ते आ जाऊंगा, हफ्ता त्याचं संस्कृत स्व सात दिवस सप्ताह, सप्ताह हप्ताह, सचा ह होऊन जाईल इकडे, प्राकृतामध्ये ह होईल संस्कृतात स होईल, सिंधुस्थानाचा हिंदुस्थान होईल। पण भारत हा मात्र शब्द प्रयोग नुसत्या सिंधू नदीच्या आसपासच्या प्रांताला नव्हे, सगळ्या सातही आपल्याकडच्या पर्वतांचं वर्णन आहे। महेंद्र पर्वत, मलय पर्वत, मलय म्हणजे खालचा, आता चोरांच्या नावेच ते ओळखतात वीरप्पनचा, जिथलं चंदन सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडचं असतं ते, म्हणजे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत हे सगळे सात पर्वत आमच्याकडे आहेत, इतक्या नद्या आमच्याकडे आहेत, या सगळ्याचं वर्णन पुराण कशासाठी सांगितलं की अलीकडे काही लोकांचा असा गैरसमज आहे की पूर्वी भारत नावाचं राष्ट्रच नव्हतं, तुकडे तुकडे होते हो, सगळी ठिगळं। भारत नावाचं जर पूर्वी राष्ट्रच नसेल तर इंग्लंडमधनं भारत देश शोधण्यासाठी जेव्हा माणसं बाहेर पडत होती तेव्हा ती कशाच्या माहितीचा आधार घेऊन पडत होती? ठिगळांचा। कोलंबसाला त्यांनी माहिती करून दिली होती की भारत नावाचा असा असा इथपासून इथपर्यंत देश आहे, इथली ही ही माणसं राहतात आणि ह्या सगळ्या देशातली माणसं असं असं वागतात, सगळे एक समान वागत होते। लक्षात घ्या, अन्नामध्ये भेद असेल पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नाही, हे तर एक राहणार सगळीकडे। प्रार्थनेचे शब्द वेगळे असतील पण प्रार्थना केल्याशिवाय राहणार नाही हे तर एक असणार. गोष्ट अशी आहे, तुम्हाला अनेकातली एकता बघायची सवय पाहिजे. आमच्या नालायक लोकांना एक चाललेलं असतं त्यातलं सगळं भेद बघायची सवय असते. भारताची एकात्मता संस्कृत मंत्रामध्ये जितकी आहे तितकी हिंदी भाषेत सुद्धा नाही. अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही प्रांताचा मनुष्य असो संस्कृत एक समान बोललं जातं. याचा विषय नाही पण माहिती असावं म्हणून सांगतो. याचा प्रयोग पुण्यामध्ये आळंदीपाशी आचार्य किशोरजी व्यासांनी करून दाखवला होता. त्यांचं जे गीता प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं अनेक वेद पाठशाळांना ते मदत पाठवत असतात. मग त्यांनी मुद्दाम एक संमेलन घेतलं की आपण सर्व वैदिकांचं संमेलन घेऊ आणि त्याच्यात सगळी मुलं बोलवायची, कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत आणि इकडे द्वारकेपासून ते बंगालपर्यंत. जिथे जिथे वेदविद्या शिकवली जाते तिथली प्रतिनिधी मुलं, तुमच्या शाळेची पाच पाठवा, तुमच्या शाळेची पाच पाठवा, तुमच्या शाळेची पाच, अशी करता करता 10,000 मुलं आली. आणि तिथे किशोरजींनी हा चमत्कार करून दाखवला. आता बघा म्हणले भारताची एकात्मता. या कोणीही एकमेकांचे चेहरेही बघितलेले नाहीत आयुष्यात आजपर्यंत. यांचे वाडवडील कोणाला माहीत नाहीत पण फक्त हाक मारली ऋग्वेद संहिता कोणकोण म्हणणारे आहेत. इतकी मुलं, हा कन्याकुमारीचा, हा द्वारकेचा, हा हिमालयातला, हा बंगालमधला, हा आसाममधला, हा बिहारमधला, हा महाराष्ट्रामधला, सुरु ऋग्वेद संहिता सगळ्यांच्या आघाता सगट एक. एक रेष फरक नाही पडू शकला कोणाच्या मध्ये. लय एक होती, संख्या एक होती. रुद्र म्हणा सगळ्यांचा रुद्र एक. चला ऋग्वेदी वसाखाली यजुर्वेदी कोण कोण उभे आहेत. हा यजुर्वेद का अमुक स्वर्ग हे असेल तो सुरू. चकित झाली होती माणसं की पंजाबचं संस्कृत वेगळं, बिहारचं संस्कृत वेगळं. संस्कृत नाही वेगळं, ती इतकी संस्कार केलेली संस्कृत भाषा आहे की त्याच्यावर आता तुम्ही काही करायचं नाही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री विष्णू पुराण. निरूपणकार होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता ऐकूया स्वामी स्वरूपानंद यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी औदुंबराच्या पारावर ध्यानस्थ बसलेले असताना तिथे त्यांच्या दर्शनाला सेवादास, कृष्णदास आणि रामदास असे तीन साधू पुरुष आले। जन्मपंगू माणसाला दत्तावतारी स्वामींनी चालण्याची अपूर्व ताकद दिली ही घटना त्यांच्या कानावर आली होती। स्वामी योगी पुरुष आहेत, केवळ स्पर्शाने ते कोणाचीही कुठलीही व्याधी बरी करतात ही स्वामींची कीर्ती त्यांनी ऐकली होती। स्वामींना प्रत्यक्ष पाहावं आणि अनुभव घ्यावा या भावनेने तिघेही स्वामींपाशी पोहोचले। स्वामींना नमस्कार करून सेवादास साशंक मनाने स्वामींना म्हणाला की स्वामी, एक गिरनार पर्वत सोडला तर इतरत्र कुठेही हठयोगी सिद्धयोगी दिसत नाहीत की साक्षात्कारी पुरुष भेटत नाहीत। इथे सिद्ध पुरुष भेटतील या भावनेने आपल्या दर्शनाला आलो आहोत। स्वामींना सेवादासाच्या मनातली संशयाची जाळी स्पष्ट दिसत होती। ते फक्त एवढंच म्हणाले, मनी नसता विशुद्ध भाव कैसा पावे देवाधी देव। मन निशंक आणि शुद्ध नसेल तर देवाचं प्रत्यक्ष दर्शन कसं काय होईल। या गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेय वास्तव्य करून आहेत, श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती वास्तव्य करून आहेत। आपण मनातल्या अहंकाराचं एकदा का विसर्जन केलं आणि मनपूर्वक पूजा केली की देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही देवाच्या दरबारात लीन व्हा म्हणजे कृपा होईल। स्वामी बोलत होते आणि सेवादास निशंक व्हायला लागला होता। त्याच्या मनातली शंकांची जाळी तुटली। त्याने स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे चरण घट्ट धरले। त्या क्षणी त्याला स्वामींच्या जागी त्रिमुखी दत्तात्रेयाचं दर्शन झालं। स्वामींनी सेवादासाला हलकेच उठवलं आणि गाढ आलिंगन दिलं, योग रहस्य समजावून दिलं, चित्त निग्रह कसा करावा हे सांगितलं। सेवादासाच्या आनंदाला पारावार उरला नाही। सर्वांनी स्वामींची आरती केली, सर्वजण स्वामींच्या चरणांवर विसावले आणि त्या क्षणी पुन्हा श्री दत्तात्रेय सर्वांसमोर प्रकट झाले। गिरनार पर्वत स्वामींच्या नावाने दुमदुमला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी नेहमी भक्तांच्या अंतःकरणातला भाव तपासून पाहतात। भक्त जर निर्मळ अंतःकरणाचा असेल, निष्काम कर्मयोगी असेल, अखंड नामात दंग असेल, तर अशा भक्तांना स्वामी नित्य जवळ घेतात, त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। सेवादास हा मुळात दत्तभक्त होता। त्याच्या मनात सिद्धपुरुषांविषयी काही शंका आली। स्वामींनी त्याच्या मनातल्या शंकांचं निरसन केलं आणि त्याला श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाचा प्रत्यक्ष आनंद स्वतः प्रकट होऊन दिला। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ एक स्वामी नामस्मरणात दंग रहा, नित्य दंग रहा, तुम्हाला स्वास्थ्य आणि समाधान निश्चित मिळेल।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.